चक्र चिन्ह यर बर्ण जा त्रिपात न हिंजे रूप रंगर रेख भेख को कह न सक्त के चल मूर्तन पव प्रकाश समितो कह जय कोट इंद्र निराण साह सहान गणित जय त्रे पवन मीप सुर नर सुर नेत नेत मंत्रण कहत त्वय सर्वनाम कथा कवन कर्म नाम वर्णत सुमत पुजंग प्रयात छंद नमस्तं अकाले नमस्तं कृपाले नमस्तं रूपे नमस्तं रूपे नमस्तं अपेखे नमस्तं अलेखे नमस्तं अकाय नमस्तं अजाय नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं नामे नमस्तं अठामे नमस्तं कर्म नमस्तं धर्मं नमस्तं अनाम नमस्तं अतामं नमस्तं अजीते नमस्तं अपीते नमस्तं अबाहे नमस्तं अटाहे नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं शेदे नमस्तं गादे नमस्तं गंजे नमस्तं पंजे नमस्तं उदारे नमस्तं पारे नमस्तं सोएके नमस्तं अनेके नमस्तं भूते नमस्तं अजूके नमस्तं निरकर्मे नमस्तं निरपरमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्भेषे नमस्तं निर्नामे नमस्तं निरकामे नमस्तं निरताते नमस्तं निरकाते नमस्तं निरतूते नमस्तं अभूते नमस्तं अलोके नमस्तं अशोके नमस्तं निरतापे नमस्तं अथापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निदाने नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सोसंयोगे नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे नमस्तं गम्ये नमस्तं अस्त्रमे नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अमजबे नमस्तस्तज्वे अदेशं अदेशे नमस्तं अपेशे नमस्तं निर्दामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तु देव नमस्तं अपेव नमस्तं अजन्मे नमस्तं सुभन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्तु दयाले नमस्तं अवर्णे नमस्तं अमरणे नमस्तं निरारं नमस्तं कृतारं नमो सर्वतन्दे नमोस्तु अबन्दे नमस्तं निरसाके नमस्तं निर्वाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे नमस्तं अनन्ते नमस्तं महन्ते नमस्तस्तरागे नमस्तं सुहागे नमो सर्वशोकं नमो सर्वपोकं नमो सर्वकर्ता नमो सर्व